0: important because we have a rich agroclimatic zones. That is why prime ministers particularly mentioned, you mentioned cashew, cocoa, sandalwood, and this national mission on edible oil and pulses, and the national mission for natural farming are particularly to meet this objective.
1: Thank you so much, Mr. Iyer. We are running out of time. Thank you so much, Mr. Singh, for this in-depth discussion on the various aspects of the progress in agriculture and farmers' welfare that has taken place in the last 12 years of the NDA government and the way forward. Thank you.
0: Thank you very much.
2: विशेष श्रृंखला के अंतर्गत अभी आप सुन रहे थे मोदी सरकार के 12 साल किसान कल्याण और किसान केंद्रित नीतियों के माध्यम से किसानों का सशक्तिकरण। इसमें भाग ले रहे थे राजनीतिक विश्लेषक शेखर अय्यर और वरिष्ठ पत्रकार एसपी सिंह। कार्यक्रम का संचालन कर रही थी सोनू सूद। ये कार्यक्रम आकाशवाणी के समाचार सेवा प्रभाग द्वारा प्रस्तुत किया गया।
3: इन द स्पेशल सीरीज यू वर लिसनिंग टू अ डिस्कशन ऑन 12 इयर्स ऑफ द मोदी गवर्नमेंट Empowering farmers through welfare and farmer-centric policies. The participants were Shekhar Iyer, political analyst, and S.P. Singh, senior journalist. The moderator was Sonu Sood. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani.
4: Kendra Sarkarinte kazhinja 12 varshangal. കേന്ദ്ര വാർത്താ വിഭാഗം തയ്യാറാക്കിയ പ്രത്യേക പരിപാടിയുടെ ശബ്ദലേഖനമാണ് ഇതുവരെ കേട്ടത്. ആകാശവാണി ഗാനോപഹാരം ചലച്ചിത്ര ഗാന പരിപാടി. ഹലോ മദ്രാസ് കേൾ എന്ന ചിത്രത്തിലെ യേശുദാസും എസ് പി ശൈലജയും പാടിയ ഗാനം. പൂജൽ ഖാദറിന്റെ വരികൾക്ക് ഈണം പകർന്നത് ഗംഗയ്യ അമരൻ.

0: ഇനി ഒരു ഹിന്ദി ഗാനമാണ്, ദിൽ ജാലെ എന്ന ചിത്രത്തിലേത്, കുമാർ സാനു പാടിയത്.
1: ये गुलशन फूल कलियां बहार वादियां ये मौसम खेत हरियाली पहाड़ बर्फ ये कायनात कुछ भी नहीं
2: कुछ भी नहीं
1: कुछ भी नहीं गरन में वो नहीं
2: वो है कौन
3: कप्तान साहब उस लड़की का कोई नाम तो होगा
1: नाम

0: നിങ്ങൾ ഇതുവരെ കേട്ടത് മഴവില്ല്, വിവിധ ഭാഷാ ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. ആകാശവാണി പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇപ്പോൾ കേൾക്കാം ഹിന്ദി പാഠം. പഠിപ്പിക്കുന്നത് കൊടുങ്ങാനൂർ ഭാരതീയ വിദ്യാഭവനിലെ ഹിന്ദി അധ്യാപിക അനുപം രശ്മി. പഠിക്കുന്നവർ ഇഷ എസ് നായർ, അഖിലേഷ് എന്നിവർ.
1: നമസ്തേ ബച്ചോ.
2: നമസ്തേ അധ്യാപിക ജി.
1: അപ്പനി പിച്ചലി കക്ഷാമേ മേ ആപ്കോ കിസ്കേ ബാരേ മേ ബതാ രഹി തി, മഹാദേവ് ദേസായി ജീകേ ബാരേ മേ മൈനേ ആപ്കോ ബതായാ. അബ് ചൽതേ ഹൈ ഇസ്സേ ആഗേ. ഗാന്ധിജി ബംബൈക്കെ മുഖ്യ രാഷ്ട്രീയ അംഗ്രേസി ദൈനിക് ബോംബെ ക്രോണിക്കൽ മേ ഇൻ സബ് വിഷയോ പർ ലേഖ് ലിഖാ കർത്തേ തേ. ബച്ചോ വോ ബംബൈ മേ, ബംബൈ മത്ലബ് ആജ്കൽ ജിസ്കോ ആപ് ലോഗ് മുംബൈ ബോൽതേ ഹോ ഉസീകോ ഹം പെഹലേ ബംബൈ ബോൽതേ തേ. തോ യേ ഗാന്ധിജി ബംബൈക്കെ മുഖ്യ രാഷ്ട്രീയ അംഗ്രേസി ദൈനിക് ഓക്കെ ഏക് അഖബാർ, വാസ ഏക് അഖബാർ നിക്കൽതാ താ മുംബൈ സേ. അഖബാർ മത്ലബ് സമാചാർ പത്ര, ഏക് ന്യൂസ് പേപ്പർ നിക്കൽതാ താ ഇംഗ്ലീഷ് മേ. ഉസ്കാ നാം താ ബോംബെ ക്രോണിക്കൽ. ഉസ് അഖബാർ കാ ക്യാ നാം താ?
2: ബോംബെ ക്രോണിക്കൽ.
1: യഹാ പർ ഇസ് അഖബാർ മേ ഗാന്ധിജി ബഹുത് സാരേ അപ്നേ ആർട്ടിക്കൽസ് ലിഖ്തേ തേ. ക്രോണിക്കൽ മേ ജഗഹ കി തംഗി ഹമേശാ ബനി രഹതി തി. ഉസ് സമയ സമാചാർ പത്ര മേ കാം കർനാ ഓർ സമാചാർ പത്ര മേ ലേഖ് ലിഖ്നാ ബഹുത് ഹി അച്ഛി ബാത് മാനി ജാതി തി. ഓക്കെ തോ ഉസ് സമയ സമാചാർ പത്ര കി ബഹുത് ഡിമാൻഡ് തി. തോ ഗാന്ധിജി ഉസ് സമാചാർ പത്ര മേ അപ്നേ ലേഖ് ലിഖ്തേ തേ, ഇസ്ലിയെ ഉസ് സമാചാർ പത്ര മേ സ്പേസ് നഹീ ഹൈ. ഇത്നേ ലേഖ് ലിഖ്തേ തേ ലോഗ് ബാഗ് ഉസ് സമാചാർ പത്ര മേ കി ജോ ഉസ് ക്രോണിക്കൽ മേ ഹമേശാ ജഗഹ കി തംഗി രഹതി തി. അരേ ഹമാരേ സമാചാർ പത്ര മേ തോ ഇസ്കേ ലിയേ ജഗഹ ഹി നഹീ ഹൈ ഛാപ്നേ കേ ലിയേ. തോ ക്രോണിക്കൽ ജോ ഇസ് അഖബാർ കാ നാം, ഉസ്മേ ഹമേശാ സ്പേസ് കേ ബാരേ മേ ലേക്കർ മത്ലബ് ജഗഹ കേ ബാരേ മേ ലേക്കർ ഹമേശാ കുഛ് നാ കുഛ് ബവാൽ രഹതാ താ. तो कुछ ही दिनों में क्रॉनिकल के निडर अंग्रेज संपादक हॉनीमैन को सरकार ने देश निकाले की सजा देकर इंग्लैंड भेज दिया. और कुछ दिन बाद क्या हुआ बच्चों कि जो क्रॉनिकल के एक बहुत ही ब्रेव निडर, निडर मतलब ब्रेव साहसी, ओके एक साहसी अंग्रेज एडिटर थे, उनका नाम था हॉनीमैन, वो अंग्रेजी थे मगर वो बहुत साहसी थे, ठीक है. तो उसको अंग्रेजी सरकार ने क्या किया, उसको देश निकाले की सजा देकर इंग्लैंड भेज दिया. हॉनीमैन कौन थे?
2: हॉनीमैन क्रॉनिकल के एडिटर थे.
1: हाँ, एडिटर को हिंदी में क्या बोलते हैं? संपादक, ठीक है. तो उन दिनों बम्बई में तीन नेता थे, शंकरलाल बैंकर, उमर सोबानी और जमुना दास द्वारका दास. इनमें अंतिम श्रीमती बेसेंट के अनुयायी थे. ये नेता यंग इंडिया नाम का एक अंग्रेजी साप्ताहिक भी निकालते थे. तो ठीक है, तो ये कौन कौन से नेता थे? ये जो शंकरलाल बैंकर हैं, उमर सोबानी हैं और जमुना दास द्वारका दास हैं, ये लोग क्या थे? ये लोग तीन नेता लोग थे. और ये नेता लोग एक समाचार पत्र निकालते थे, एक अखबार निकालते थे, जिस अखबार का नाम था यंग इंडिया. ये अंग्रेजी साप्ताहिक था. ओके, साप्ताहिक था. साप्ताहिक मतलब सप्ताह में एक बार, जो वीक में एक बार होता है उसे साप्ताहिक कहते हैं. वीकली वंस इज नोन एज साप्ताहिक. तो यंग इंडिया क्या था? यंग इंडिया सप्ताह में एक बार आने वाला एक अखबार था, जो अंग्रेजी भाषा में छपता था, अंग्रेजी भाषा में पब्लिश होता था. लेकिन उसमें क्रॉनिकल वाले हॉर्नीमैन ही मुख्य रूप से लिखते थे. और उनको देश निकालना मिलने के बाद इन लोगों को हर हफ्ते साप्ताहिक के लिए लिखने वालों की कमी रहने लगी. कोई हॉर्नीमैन इस अखबार में अपने लेख लिखते थे मगर उनको तो सजा मिल गई. अब क्या करें? अब कौन लिखेगा इसके लिए लेख? तो सब लोग सोचने लगे. तो ये तीनों नेता गांधी जी के परम प्रशंसक थे और उनके सत्याग्रह आंदोलन में बंबई के बेजोड़ नेता भी थे. इन्होंने गांधी जी से विनती की कि वे यंग इंडिया के संपादक बन जाए. क्योंकि हॉर्नीमैन जी को सजा हो गई, इसीलिए इन तीनों नेताओं ने गांधी जी से ये प्रार्थना की कि आप ही यंग इंडिया के एडिटर बन जाइए. ठीक है, इन तीनों ने गुजारिश की, इन तीनों ने प्रार्थना की कि गांधी जी आप ही यंग इंडिया के संपादक बन जाओ. और गांधी जी ने क्या किया? गांधी जी को तो इसकी सख्त जरूरत थी, उन्होंने विनती तुरंत स्वीकार कर ली और उन्होंने प्रार्थना को एक्सेप्ट कर लिया और वो अब गांधी जी यंग इंडिया के संपादक बन गए. इतना समझ में आया?
2: हाँ.
1: चलिए,